0: खाती हला हेतरियानी हम आला तेले बेले ई खाती हाले हम आला तेले आले खाती आला हे के त्रियामेला बाले वेले लो असुते बाला खडरावा निबा हे मेने ले थे बा खातीला ते सोए नवतल दिन असुते बाला येशु स्वांस के नामेन फले आउ
1: वेखे नामा खातीला वे तेरे बे
0: ई हमाला के दियाले हमा के
1: तेरे बे दे दे नवा खातीला हालेलुया
0: कितेलिया माला माती हाना हेले केतिलिया मेले माथिलिया